मोचा धनहरा पटिनवा से पिटाला, अरे मोचा धनहरा, मोचा धनहरा पटिनवा से पिटाला, अरे मोचा